हॅलो श्रोतेनो, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल. शेरीसोबत आपण आहात वेदमहर्षी स्वर आणि स्वरतरंग कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतेनो, एक वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 2 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्या सोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. आज आहे रविवार, सर्वांचा आवडता वार. तेव्हा नेहमीप्रमाणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया पहिलं गाणं रोहित राऊत आणि जुई डी जोगळेकर यांच्या सुमधुर आवाजात. मराठी माध्यम या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनु मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि या क्षणी ऐकूया गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गाणं। काल गुरु ठाकूर मराठी गीतकार, मराठी कवी, मराठी लेखक गुरु ठाकूर यांचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच लिहिलेलं पुढचं गाणं ऐकूया, टेकन फ्रॉम द मूवी अगबाई यरीच्या इन द व्हॉइस ऑफ शंकर महादेवन, तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, गुरु ठाकूर यांची सर्वच गाणी अत्यंत लोकप्रिय सुपरहिट आहे, पण 2009 मध्ये त्यांनी लिहिलेली एक ठसकेदार लावणी अत्यंत लोकप्रिय अत्यंत सुपरहिट आहे, तेव्हा या क्षणी याच लावणीचा आस्वाद घेऊया। ठिकन फ्रॉम द मूवी नतरंग, बेला शेंदे यांचं सुमधुर आवाजात, तेव्हा याचा आस्वाद घ्या। गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गाणं। या गाण्याद्वारे परत एकदा गुरु ठाकूर यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रुतनो या क्षणी या संगीतमय प्रवासात ऐकूया काही भक्तिगीत, काही विठ्ठल गीत, कारण श्रुतनो येत्या शनिवारी आहे आषाढी एकादशी अँड वारकरी संप्रदायासाठी विठ्ठल भक्तांसाठी हा दिवस म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे श्रद्धा भक्ती

आणि आनंदाचा सोहळा किंवा श्रोतृ या क्षणी या वातावरणात ऐकूया वैशाली सामंत यांच्या सुमधुरावाजात एक विठ्ठल गीत, याचा आस्वाद घ्या.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, आता अवघा एक आठवडा उरला आहे आपल्या आषाढी एकादशीला। देशभरात महाराष्ट्रात या पवित्र सोहळ्याची तयारी मोठ्या उत्साहाने सुरू आहे श्रोतनो। अँड महाराष्ट्रात विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे। अनेक वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायवारी करत निघाले आहेत। डोक्यावर तुळशी वृंदावन मुखी विठ्ठलाचे नाम आणि हृदयात श्रोतनो माऊलींची भक्ती घेऊन लाखो वारकरी या भक्तिमय प्रसारात प्रवासात सहभागी झाले आहेत। तेव्हा श्रोतनो या क्षणी पुढचं गाणं ऐकूया। स्पेशली सर्व विठ्ठल भक्तांसाठी वाजत आहोत, सर्व वारकरींसाठी वाजत आहोत। तेव्हा ऐकूया नेक्स्ट ट्रॅक अवधूत गांधी यांचं सुमधुर आवाजात एक भंग।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मुर्शेश्वर, स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे श्रोतनो। फक्त 20 मिनिटे राहिले आहेत, तेव्हा पटकन ऐकूया नेक्स्ट ट्रॅक तुमच्यासाठी वाजत आहोत। गांधी टॉक्स या मूवीतून घेतलेलं गाणं, आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजात। गाण्याचे बोल आहे जरा जरा मन खुलावते, याचा आस्वाद घ्या श्रोतनो। निवांत रविवार आहे, निवांतपणे कार्यक्रम चालू ठेवूया।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे. फक्त 15 मिनिटे राहिले आहेत, तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत राहा. रविवार आहे आज, रविवारचा आनंद घ्या, रविवारचा आस्वाद घ्या आमच्यासोबत, काही श्रवणीय गाण्यांसोबत. अँड या क्षणी ऐकूया बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी गांधी टॉक्स, याचा आस्वाद घेऊया.

0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलोहर्ट्ज पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: श्रोतृ यक्षिणी ऐकूया एक कोळी गीत, परफेक्ट ट्रक फॉर दिस संडे आफ्टरनून। एंड श्रोतृ याच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, चुनी केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट संडे आफ्टरनून। काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात तर रेडिओ मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आज रविवार आहे तेव्हा नेहमीप्रमाणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोतनो, काल मराठी गीतकार गुरु ठाकूर यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांनीच लिहिलेलं एक लोकप्रिय गाणं ऐकूया, एक लोकप्रिय लावणी. बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात या गाण्याद्वारे गुरु ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतनो, आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी कोळीगीत अनिवार्य आहे, तेव्हा अर्थातच याक्षणी ऐकूया एक कोळीगीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनु पुढच्या गायने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली पुढची भेटोईपर्यंत. धन्यवाद व नमस्कार.